0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्रीगणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणूधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात केली वणधुणी 90.4 FM. मी आहे तुमच्यासोबत मनीषा. घेऊन आले आहे भक्ती, अध्यात्म, सकारात्मक विचार आणि सुरेल भक्तिगीतांनी सजलेला आपला आवडता कार्यक्रम भक्तिमय सकाळ. आज आहे मंगळवार 13 ऑक्टोबर 2026 आणि नेहमीप्रमाणे आजचा सुविचार. मनापासून केलेली प्रार्थना मनाला शांती देते, प्रामाणिकपणे केलेले कर्म जीवनाला दिशा देते आणि दुसऱ्यांसाठी केलेली मदत जीवनाला खरा अर्थ देते. श्रोतेहो, प्रत्येक नवीन दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची आणि स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याची संधी देतो. म्हणूनच सकाळची सुरुवात तक्रारीने नव्हे तर कृतज्ञतेने करूया. आज आपल्याला मिळालेल्या या सुंदर दिवसाबद्दल परमेश्वराचे आभार मानूया. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, सर्वांच्या आरोग्यासाठी आणि जगामध्ये प्रेम व शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करूया. चला तर मग डोळे मिटून काही क्षण देवाचं स्मरण करूया आणि भक्तिरसात रमून जाऊया. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. ब्रिगिड कोसगेई यांनी 2 तास 14 मिनिट आणि 4 सेकंद या वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. मालदीव देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. दिवस होता आजचा. इबोला या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला, तोही आजच्याच दिवशी. नवरात्रीच्या वेळी भारतात चेंगराचेंगरी झाली आणि किमान 115 लोकांचं निधन तर 110 जण जखमी झाले. फ्रान्सने 4th प्रजासत्ताकची राज्यघटना स्वीकारली. दिवस होता आजचाच. पर्वती देवस्थान पुणे दलितांसाठी खुले करण्यात आले, तेही आजच. तुर्की देशाची अंकारा शहर राजधानी बनली, तीही आजच्याच दिवशी. मेक्सिकन साम्राज्य स्वातंत्र्याची घोषणा सार्वजनिकरित्या करण्यात आली, तोही दिवस होता आजचाच. व्हाईट हाऊस या अमेरिकन प्रेसिडेंट यांच्या अधिकृत निवासस्थानाची कोनशिला घातली गेली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. चित्तीबाबू, भारतीय वीणावादक आणि संगीतकार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त, यांचा जन्म आजचाच. अशोक कुमार, भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त, फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त, यांचाही जन्म आजचाच आहे. चित्तीबाबू, भारतीय वीणावादक आणि संगीतकार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा अणुभवणी 91.4 FM KLE कडून भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो वाढवण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदा होऊ शकतो. वृषभ रास, आज तुम्हाला एखाद्या अनुचित घटनेची भीती वाटेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. तुमचे मन इतर गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा, यामुळे तुमची भीती कमी होईल. मिथुन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला खूप काळजी वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. कर्क रास, आजचा दिवस खूप चांगला जाईल. जर तुम्ही कोणताही व्यवसाय केला तर त्या व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे. आज तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. सिंह रास, आज तुमची काम करण्याची क्षमता आणि मेहनत पाहून तुमच्या कुटुंबात तुमचा आदर खूप वाढेल. जर तुम्हाला काही सामाजिक कार्य करायचे असेल किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेत सामील व्हायचे असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. कन्या रास, आज तुम्ही तुमच्या कोणत्याही कल्पनांवर विचार करून मनातून आनंदी राहू शकता. तुम्ही नवीन व्यवसायात पैसे गुंतवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. गेली वेणू ध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा चांगला जाईल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य आज थोडे बिघडू शकते, म्हणून आज सर्व चिंता सोडून द्या आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वृश्चिक रास, नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. जर तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर आज तुमचे नुकसान होऊ शकते. धनुरास, आज तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात व्यस्त असाल. कुटुंबाची जबाबदारी घेताना तुम्हाला एक प्रकारची ओझे वाटेल, यामुळे तुम्हाला मानसिक ताणही येऊ शकतो. मकर रास, आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या कामात आदर मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश असतील, ज्यामुळे तुमची स्थिती देखील सुधारू शकते. कुंभ रास, आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत असेल. एखाद्या गंभीर आजारामुळे आज तुम्हाला शरीरात खूप कमजोरी जाणवेल. आणि शेवटची मीन रास, जर तुमच्या जमिनीशी संबंधित कोणताही खटला न्यायालयात सुरू असेल तर आज तुम्हाला त्यात यश मिळू शकते आणि तुम्ही केस जिंकू शकता. चला 12 राशींचं भविष्य आपण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. धुणे 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली विनोदोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. अन्नपूर्णा देवी, भारतीय सूरबहार वादक, पद्मभूषण यांची आज पुण्यतिथी. जाल मिनोचर मेहता, भारतीय कुष्ठरोग तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, पद्मभूषण यांची पुण्यतिथी आजच. आंचल, भारतीय हिंदी साहित्यिक, यांची पुण्यतिथी आजचीच. किशोर कुमार, भारतीय पार्श्वगायक, अभिनेता आणि संगीतकार, हिंदी चित्रपट सृष्टीतील बहुआयामी आणि लोकप्रिय कलाकार, 8 फिल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायक पुरस्कार, विविध मरणोत्तर सन्मान प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. भगिनी निवेदिता, भारतीय तत्वज्ञानी स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, यांची पुण्यतिथी आजचीच. या होत्या आजच्या पुण्यतिथी. पण जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट, आपण किती संपत्ती मिळवली यापेक्षा आपण किती माणसं जोडली आणि किती मनांमध्ये आनंद निर्माण केला हे अधिक महत्वाचं आहे. श्रोतेव, आजचा तुमचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि यशाचा जाओ. तुमच्या घरात प्रेम, मनात श्रद्धा आणि जीवनात सकारात्मकता नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. याचसोबत मनीषा आता निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणूतोणी 90.4 FM KLE कनसो. नमस्कार.

0: प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಬಂಧ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಾಥ್ ಈ ಬಾರಿ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ. ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮಧು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿ ಫಾರ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆಯ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ. ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 29 स्टार ऑफ बेथलेम या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. शॉक, मग तो मानसिक असो वा शारीरिक, त्याचे परिणाम तात्काळ नाहीसे करणारे औषध म्हणजे स्टार ऑफ बेथलेम. अपघातात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला शारीरिक इजा तर होतेच, पण मानसिक धक्काही बसतो. अशा वेळी हे औषध दिल्यास अपघाताचे शरीरावर व मनावर झालेले परिणाम दूर करून बरं होण्यास हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. अचानक कानावर पडलेली दुःखद बातमी, घोर निराशा, उदाहरणार्थ परीक्षेचा निकाल, धंद्यातील नुकसान, यामुळे मनाला धक्का तर बसतोच, पण दुःख, निराशा इत्यादींचाही परिणाम होत राहतो. मनाच्या आणि शरीराच्या वेदनांवर दिलासा देणारं असं हे औषध आहे. न दिसणाऱ्या मनाच्या जखमांवर ते मलमपट्टी करतं. इंग्लंडमधील एका प्रसिद्ध बॅच प्रॅक्टिशनरनं वर्णन केलेल्या काही हकीकती पहा. लंडनमध्ये त्यावेळी बॉम्ब कोसळत होते. एक बाई आपल्या घरातच बसली होती आणि बॉम्ब कोसळल्यानंतर ती जेव्हा उठायचा प्रयत्न करू लागली त्यावेळी तिला उठताच येईना. तिच्या मनाला व शरीराला बसलेल्या तीव्र धक्क्यामुळे तिला अचानक आर्थरायटिस झाला व तो फक्त या एकाच औषधानं बरा करता आला. एका बाईची मुलगी विमानानं प्रवास करणार होती व नंतर त्या विमानाला अपघात झाला. ही बातमी ऐकून तिच्या आईला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. खरं म्हणजे तिची मुलगी त्या विमानानं काही कारणामुळे जाऊ शकली नव्हती व सुखरूप होती, पण तेव्हापासून सुरू झालेले डोकेदुखी मात्र स्टार ऑफ बेथलेम या औषधाच्या उपचारानंतरच कमी झाली. कधी कधी शॉकचे परिणाम ताबडतोब दिसून येत नाही, पण कालांतरानं आठवडे, महिने, कदाचित काही वर्षांनी त्याचे परिणाम दृश्य होऊ लागतात. त्यावेळेला तो शॉक माणूस विसरूनही गेलेला असतो. हे परिणाम मानसिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारचे असू शकतील, उदाहरणार्थ नर्वस ब्रेकडाऊन, त्वचा रोग, संधिवात इत्यादी. म्हणूनच कधी कधी एखाद्या रुग्णाच्या बाबतीत योग्य ती औषध देऊन सुद्धा उपयोग होत नसेल तर हे औषध दिल्यानंतर उपयोग होतो, कारण माणसाला असा एखादा मानसिक किंवा शारीरिक धक्का आयुष्यात केव्हा तरी बसलेला असतोच. इलेक्ट्रिक शॉक, उंचावरून खाली पडणं, अचानक मार लागणं इत्यादी बाबतीतही या औषधांचा उत्तम उपयोग होतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं, कल्पना नसताना मानहानी होणं, अचानक आर्थिक नुकसान होणं इत्यादींमुळे मनावर होणारा परिणाम हे औषध तात्काळ नाहीसं करतं. एक उदाहरण घेऊ. सुशीलाबाई वय 58, त्यांना जीवनात अनेक मानसिक धक्के सहन करावे लागले. मुलीचं लग्न करून दिलं आणि 6 ती सासरच्या छळामुळे माहेरी आली. यानंतर त्यांचं स्वतःच ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन करावं लागलं व नंतर हृदय विकारानं अचानक त्यांचे पती निवर्तले. यामुळं सुशीलाबाई स्वतःला सावरू शकल्या नाहीत, झोप लागत नसे, मनातील विचारांचे आवर्तन थांबत नसत, जेवण जात नव्हतं, अशक्तपणाही खूप आला होता, पेप्टिक अल्सरचा त्रास बळावला होता. त्यांना स्टार ऑफ बेथलेम मनातील विचारांचे आवर्तन थांबवण्यासाठी व्हाईट चेस्टनट व अशक्तपणासाठी ऑलिव्ह क्रमांक 23 पुष्पौषधी दिली. त्यामुळं त्या स्वतःच्या मनाला आणि शरीराला सावरू शकल्या. आणखी एक उदाहरण घेऊ. मधुकर राव वय 60, रिटायर्ड झाल्यानंतर ते व त्यांची पत्नी दोघच राहत होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत होता व तिकडे स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. मधुकर रावांची पत्नी अचानक स्वर्गवासी झाली व ते एकाकी झाले. मुलगा पाहुण्यासारखा आला आणि गेला. आपलं उर्वरित आयुष्य परदेशात घालवावं हेही त्यांना रुचेना. एकाकी जीवन कंठावं लागत होतं. त्यामुळे मधुकर रावांना अत्यंत नैराश्य आणि उदासपणा आला. त्यांच्या चेहऱ्याची एक बाजू मधून मधून खूप दुखायची. पहाटे लवकर जाग यायची. आपण इथेच राहावं की मुलगा बोलावतोय तिकडे जावं हा निर्णय घेता येईना. मधुकर रावांना पत्नी निधनाच्या मानसिक धक्क्यासाठी स्टार ऑफ बेथलेम, नैराश्यासाठी आणि उदासीनतेसाठी मस्टर्ड आणि स्क्लेरॅन्थस द्विधा मनस्थितीसाठी ही औषधं दिली. यामुळे त्यांची मनस्थिती बरीच सुधारली, झोपही शांत लागू लागली. आता एक घर चुलत भावाच्या ताब्यात देऊन ते काही दिवसांसाठी मुलाकडे जाणार आहेत. आवडलं तर कदाचित तेथेच राहणार आहेत. एकंदर अचानक मानसिक किंवा शारीरिक धक्का आणि त्याचे परिणाम यासाठी ही क्रमांक 29 स्टार ऑफ बेथलेम ही बॅचफ्लावर रेमेडी अत्यंत उपयुक्त ठरते. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि साहित्यिक आपल्या भेटीला. या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजही आपण प्रोफेसर मनीषा नाडगौडा आणि रोशनी हुंद्रे यांच्याच लेखनातील आणि त्यांच्याच आवाजातील कविता आपण ऐकणार आहोत. आजचा भाग दुसरा आहे, तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार मनीषा, प्रथम 90.4 FM KLE कनसूच्या सर्व टीमला आणि श्रोतेवर्गाला हार्दिक शुभेच्छा. आज आपण आम्हास या कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये येऊन आम्हाला खूपच आनंद होत आहे. खरं सांगायचं तर आमच्या कलेला वाव देऊन नेहमी प्रोत्साहित करत असता तुम्ही. प्रत्येकामध्ये एक कला दडलेली असते, फक्त ती छंदाच्या स्वरूपात जोपासली की तिचं सोनं होतं. मला वाटतं प्रत्येक स्त्रीने आपल्या कलागुणांना ओळखून एक तरी छंद जोपासला पाहिजे. तर आज आम्ही पुन्हा एकदा आपल्या समोर आमच्या कवितांची मेजवानी घेऊन येत आहोत. मी रोशनी हुंद्रे, कवयित्री, लेखिका. माझ्या सोबत आहेत माझी मैत्रीण मनीषा. मनीषा, आपली ओळख करून देता का?
2: हो ना. नमस्ते मनीषा, आणि वेणुध्वनीला सुद्धा नमस्ते, आणि सर्व श्रोते वर्गांना नमस्ते. आणि मी प्राध्यापिका मनीषा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व श्रोत्यांना 90.4 FM ला. आणि आज खरंच एक खुमासदार मेजवानी कवितांची आम्ही इथे घेऊन येत आहोत, मी आणि माझी मैत्रीण रोशनी हुंद्रे. गेले 22 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून काम करते डॉक्टर बी डी दत्ती शिक्षा महाविद्यालयात, आणि आम्ही दोघी 7-8 वर्ष झाली मैत्रिणी आहोत, आणि त्या अनुषंगाने आम्ही दोघी इथे आलो आहोत. तर सर्वांना नमस्कार करून आम्ही आमचा कार्यक्रम सुरू करतो.
1: मैत्रीचं नातं असतं ना, ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं असतं.
2: खरं आहे.
1: आणि मला वाटते की मैत्रीत कधीच द्वेष, मत्सर, ईर्ष्या नसावी. आणि आपली मैत्री आता इतकी वर्षाची आहे, तुम्हाला माहितीच आहे की आपलं मैत्री म्हणजे आपल्या वयेमध्ये किती फरक आहे.
2: खरं आहे.
1: आणि त्यामुळे मला वाटते की एक मैत्रीवरती पण कविता होऊन गेली पाहिजे.
2: खरं आहे. प्रकृतीवर प्रेम करतो आपण, परिवारावर प्रेम करतो, पण निखळ निस्वार्थ प्रेम हे जे आहे ना, ते खरंच मैत्रीच्या नात्यात आहे असं मला वाटतं. आणि मी पुढची कविता जी आहे, हा मला सांगायचं होतं की आपण दोघी जास्त एकमेकाला भेटत सुद्धा नाही, आणि म्हणजे फोन कधीतरीच करतो आणि कार्यक्रम जेव्हा असतात ना तेव्हाच भेटतो. आज आपण इथं दोघी किती दिवसांनी भेटलो तरी ती मैत्री निखळ निस्वार्थ, ज्यामध्ये ईर्ष्या द्वेष नाही आहे.
1: आणि आपलं बॉन्डिंग इतकं चांगलं आहे ना की मला वाटतं की सर्वांना वाटतं की या रोज भेटत असतील. आणि खरं सांगू, एक उदाहरण देते तुम्हाला या मैत्रीचं, म्हणजे आता मगाशी तुमच्या कवितेत सुद्धा आलं की एकत्र नाव घेतलं जातं, चंद्र आणि सूर्य. माझ्याही कवितेत आहेच चंद्र सूर्य, पण हे सुद्धा आहेत ना, हे एकमेकाला कधीच भेटत
2: नाही भेटत.
1: हा, म्हणजे सकाळी सूर्य उगवतो, रात्री चंद्र आपल्या समोर येतो. आणि विरुद्ध आहेत ते, एक तप्त आहे आणि एक शीतल आहे, तरी सुद्धा त्यांची मैत्री इतकी निस्वार्थ आहे ना. आणि त्यावरतीच मला खरं सांगायची, म्हणजे त्यांच्या मैत्रीवर मला एक कविता सुचली होती, मी ती आपल्या समोर सादर करेन.
2: कवितेचं नाव सौमित्र.
1: हो हो, सौमित्र.
2: सौमित्र आठवली मला कविता, खूप सुंदर कविता आहे ती.
1: तर कविता घेते. प्रभात समयी नभी, प्रभात समयी नभी अवतरे तपन मुनी. भास्कर ही तोच तोच तप्त रवी, उगवताच क्षणी लागे पेटावे त्यासी. उगवताच क्षणी लागे पेटावे त्यासी, तया लागे पेटावेची सृष्टी कल्याणासी. जगती सारे जीव घेऊनी त्याची उब, जगती सारे जीव घेऊनी त्याची उब, जशी बापाच्या छायेची मायेची कूस. होई लाही लाही त्याच्या अंगाची.
2: वा,
1: किती लाही होत असेल त्याच्या अंगाची.
2: हो, ना.
1: होई लाही लाही त्याच्या अंगाची, तपस्वी वाट पाही संध्या विरामाची. मग आभाळी येई शांत शीतल चंद्र तो, मग आभाळी येई शांत शीतल चंद्र तो, तपलेल्या भास्करासी पांघरी शीतल वस्त्र तो.
2: वा वा,
1: किती छान आहे ना.
2: किती मस्त कल्पना आहे आणि ती कल्पना तुम्ही घेताय.
1: मग आभाळी येई शीतल शांत चंद्र तो, तापलेल्या भास्करासी पांघरी शीतल वस्त्र तो.
2: वा,
1: तप्त तारांगणी होई चांदण्यांचे शिंपण असे, तप्त तारांगणी होई चांदण्यांचे शिंपण असे, जसे शिव शंभोच्या जटेत गंगा वसे.
2: वा वा,
1: असे हे दोन्ही विरुद्ध रूप, असे हे दोन्ही विरुद्ध रूप, एक तप्त एक शीतल रत्न, तसे दोघात नसे दोघात परी कधी मत्सर द्वेष. नसे दोघात परी कधी मत्सर द्वेष, सृष्टी तारण्यासी हेची शेष, सृष्टी तारण्यासी हेची शेष। बघा म्हणजे इथं किती आहे, एक मध्ये द्वेष मत्सर नाही आहे, दोघांचं काम वेगवेगळं आहे, एकमेकाला भेटत नाही, तरी पण यांची मैत्री इतकी घट आहे की त्यांचं आपण म्हणतो की चंद्र सूर्य।
2: खरंच तशीच आपली मैत्री देखील आहे, चंद्र आणि सूर्य भिन्न भेटता पण मनात इतकं हे असतं, प्रेम असतं ना, आणि अशीच नाती आपण जपावीत। म्हणजे आज आपण बघतो की आधुनिक काळात मोबाईलचा वापर वाढलेला आहे आणि संचार साधनं भरपूर झालेली आहेत, तरी मैत्री टिकून ठेवणे आज किती गरजेचं आहे, नात्यासारखीच मैत्री देखील टिकवणं गरजेचं आहे। त्यामुळं समाजात आपण एकमेकाला ओळखतो आणि एकमेकाची साथ देऊन या समाज प्रबोधन किंवा एक राष्ट्र निर्मिती होण्यासाठी हे गरजेचं आहे की एकमेकांनी आपले आपले संबंध जे आहेत ते चांगले ठेवले पाहिजेत।
1: खरंच आहे मनीषा, आणखी एक सांगायचं म्हणजे काय, मैत्री ही चराचरांशी केली पाहिजेत, निसर्गाशी केली पाहिजेत, तर निसर्ग तुम्हाला भरभरून देतं। आणि आपल्या कवितेत, पुढच्या कवितेत मला वाटते की त्या गोष्टी येतीलच।
2: खरंय, माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे अतूट बंधन प्रेमाचे मैत्री। करावी मैत्री चराचराशी, करावी मैत्री चराचराशी, तेथील प्रत्येक अणुरेणूशी, लुटावा आनंद मैत्रीचा अंतरंगातील त्या प्रेमाचा, लुटावा आनंद मैत्रीचा अंतरंगातील त्या प्रेमाचा, थोडं तू तू मैं होतच असतं, थोडं तू तू मैं होतच असतं, मैत्रीत सारं विसरायचं असतं, मैत्रीत सारं विसरायचं असतं, एकमेकाला सावरायचं आणि नातं जपायचं असतं विश्वासाचं, एकमेकाला सावरायचं आणि नातं जपायचं असतं विश्वासाचं, मैत्री असतो श्वास जगण्याचा, मैत्री असतो श्वास जगण्याचा, जिंकावी मने प्रेमानी एकमेकाची, जिंकावी मने प्रेमानी एकमेकाची, अतूट बंधन जीवाभावाचे रक्ताहूनही जास्त मोलाचे, अतूट बंधन जीवाभावाचे रक्ताहूनही जास्त मोलाचे, आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत बनतात वेगवेगळी नाती, आपलं जसं नातं आहे आयुष्याच्या वळणावर तसं, आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत बनतात वेगवेगळी नाती, सुगंध त्याचा दरवळतो मनी, सुगंध त्याचा दरवळतो मनी, धागा मैत्रीचा अनमोल असे ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा, ऋणानुबंधाचा।
1: खरंच ही मैत्रीचं नातं इतकं अतूट असतं ना की ते कधीच म्हणजे तुटत नाही। आणि मनीषा, मला एक सांगायला वाटेल की तुला दोन मुली आहेत,
2: खरंय,
1: आणि आईला आपल्या आयुष्यामधल्या एक छान घट्ट मैत्री आपल्या मुलींशी खूप
2: असते,
1: आणि तुझ्या मुलींसोबत तुझी मैत्री इतकी घट्ट आहे ना, आणि मला खरंच अभिमान वाटतो त्या गोष्टीचा। तू जेव्हा त्यांच्या बरोबर शॉपिंगला जातेस, त्या तुला सांगतात की आई हे घाल तुला छान दिसेल, तू सुद्धा हौशीनी त्यांचे जे ड्रेस आहेत ते खरेदी करतेस, तू म्हणतेस की माझ्या मुलीला आता म्हणजे असं दिसायला पाहिजे, म्हणजे एक वेगळंच नातं असतं ना मुली सोबत। कारण कसं आहे की हे तूच जगू शकतेस, कारण हे मी नाही जगू शकत,
2: कारण तुम्हाला दोन मुलं आहेत आणि मुली असल्यामुळं ते नातं वेगळं आहे,
1: मुलांचं
2: नातं वेगळं असतं आणि मुलींचं नातं वेगळं असतं। आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की लेकी ह्या ज्या असतात त्या आईला कसं राहावं, कसं शिकावं याबद्दल खूप सांगत असतात। अगदी लहानपणापासून नर्सरी मध्ये ज्या मुलं मुली असतात ना, ते पण तुम्ही बघता आई तू अशी का येतेस, तू छान छान दिस, असं
1: आई मुलीच सांगू शकतात।
2: खरंय, खरंय,
1: मुली आपण कसं दिसायचं आहे, काय घालायचं आहे, कारण घरात त्यांची चहलपहल जास्त असते आणि मुली असलं ना घर भरलेलं असतं, आणि त्या गोष्टीचा तुला खूप अभिमान आहे आणि तुझ्या मुली सुद्धा अभिमान करण्याजोगच आहेत। आणि मला वाटते की तुझी अभिमान ही कविता आहे ना, ती घ्यावी।
2: हा, तुम्ही म्हणताय असं अभिमान लेकींचा, ही माझी एक कविता आहे, पण मी पूर्ण माझ्या मुलींवर नाही आहे, म्हणजे पूर्ण आपण ज्या ज्या स्त्रियांनी भारतामध्ये किंवा विश्वामध्ये आपलं नाव रोशन केलेलं आहे आणि त्याबद्दल ही माझी कविता आहे अभिमान लेकींचा। म्हणजे माझ्या मुली जेव्हा अगदी चांगल्या ह्याच्यावर स्टँडर्डवर जाऊन पोचल्या, तेव्हा मी मागे वळून पाहताना की मला वाटलं की माझ्या मुलींनी काहीतरी अभिमानास्पद केलेलं आहे। आणि आज मी रोशनी म्हणते की प्रत्येक आईनं हे करावं, की आपल्या लेकींचा अभिमान असलाच पाहिजे. आणि चूल मूल संकल्पना आता गेलेली आहे, मुली आता फार पुढे गेलेल्या आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्यांचं तुम्हाला वावरणं दिसत आहे आजकाल. त्यामुळे मला वाटतं की आपल्याला आपल्या लेकींचा मुलींचा अभिमान असला पाहिजे,
1: म्हणजे एकंदरीत
2: सगळ्या मुलींचा
1: अभिमान असला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल सन्मानही असला पाहिजे.
2: आणि ती कविता मी आता ऐकवते. अभिमान लेकींचा, लेक लाडकी भारताची वीर राणी ती झाशीची, लेक लाडकी भारताची वीर राणी ती झाशीची, लढली मूल बांधून पाठीशी वीरांगना ती चन्नम्मा, लढली इंग्रजांशी. कल्पना सुनीताची झेप उंच आकाशी पाहुनी कर्तब विश्व करे नमन तयासी, नमन तयासी. इंदिरेची कल्पकता प्रतिभेची प्रतिभा, आनंदीने दिला आधार बनली आशा रुग्णांची, आनंदीने दिला आधार बनली आशा रुग्णांची. किरण कारागृहातील प्रकाश बनली सेवाभाव नसा नसातून चेतला, पंख लावनी आकाशी झेप घेतली अवनी ती बनली राणी निळ्या आभाळीची, राणी निळ्या आभाळीची. लेक लाडकी आज आहे घरोघरी रचला इतिहास मुलींच्या शिक्षणाचा जिने, लेक साऊ एकची होई या धरतीवरी, या धरतीवरी. क्षेत्र आज नाही असे जिथे लेकी न चमकती, नम्रता विनम्रतेची खाण असती कर्तव्य सहनशील बनुनी कार्य करती. आज अभिमान बाळगावा लेकींचा, कधी दुर्गा होती कधी माया लावती, कधी दुर्गा होती कधी माया लावती. लेक वाचवा लेक शिकवा हा आपला नारा आहे. लेक वाचवा लेक शिकवा नका मांडू बाजार तिचा, लेक वाचवा लेक शिकवा नका मांडू बाजार तिचा, सुरक्षित जीवन देऊनी करू उद्धार तिचा, करू उद्धार तिचा. नात्यातील दुवा तूच, तूच घरची लक्ष्मी तूच तूप रोटी, करीशी प्रेमाचा वर्षाव जिथे बनुनी आई बहीण पत्नी, आई बहीण पत्नी. सखी लेक तूच लाडकी, सखी लेक तूच लाडकी, अत्याचार बलात्काराचा घाव सोसत परत येशी आनंदाने आणि संसार सांभाळीशी, संसार सांभाळीशी. अभिमान आहे त्या लेकींचा, अभिमान आहे त्या लेकींचा, प्रत्येक भारतीय लेकीचा, प्रत्येक भारतीय लेकीचा.
1: खूप खूप सुंदर आणि अभिमान आहेच, आणि जरी असते ती नाना रूपी परिस्थितीशी लढते ती.
2: खरंय खरंय,
1: कारण ती आदिशक्तीचंच रूप आहे असं मला वाटतं. आणि आज आपण दोघी इथं या कार्यक्रमामध्ये आपल्या या कविता घेऊन आलो आहोत, आणि मला अपेक्षा आहे आणि आशा आहे की आपण जे आज आपल्या कवितेतून म्हणजे वास्तव मांडलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यातून काहीतरी बदल घडतील.
2: खरं
1: आहे, आणि सर्वांना वाटत असेल की ह्या कवयित्री आहेत, ह्या लिहितात, पण कधी कधी काय असतं माहिती, विषयच सुचत नाहीत कवितेसाठी.
2: खरं आहे, कवितेलाच आपण म्हणतो की काय काय कुठल्या विषयावर कविता लिहूया,
1: आणि असं वाटतं की आपल्यातली कवयित्री हरवत चालली आहे का
2: असं वाटतं कधी कधी,
1: आणि कधी कधी वाटतं की विषय कोणते घ्यावे. असंच एकदा मी बसले होते आणि मला विषय खरं सांगायचं म्हणजे सुचतच नव्हते, आणि वाटायला सुद्धा लागलं होतं की माझ्यातली कवयित्री हरवत चालली आहे आणि आता काय लिहायचं, कारण माझा जो कल आहे तो शक्यतो जास्त करून वास्तववादी कविता यांच्याकडेच असतो.
2: एकूण
1: काय की समाजामध्ये प्रबोधन घडलं पाहिजे आपल्या लिखाणातून. आणि मग त्या दिवशी मी कवितेलाच प्रश्न केला, कारण तिचं तरी म्हणणं ऐकून घेऊया ना की का बाई तू मला सुचत नाहीयेस, तेव्हा कवितेचे बोल या स्वरूपामध्ये माझी ही कविता
2: आहे. म्हणजे तुम्ही कवितेलाच प्रश्न विचारलाय की आता मी पुढे काय लिहू, म्हणजे जेव्हा आपल्याला शब्द सुचत नाही तेव्हा तुम्ही कवितेला प्रश्न विचारलेला आहे, ती तुमची कविता छान आहे.
1: कवितेचे बोल, म्हटलं लिहाव्या चार ओळी, म्हटलं लिहाव्या चार ओळी विचारांच्या रेषाही उमटल्या भाळी.
2: वा,
1: सुचता सुचेना रुजता रुजेना शब्दांची काही बांधता येईना मोळी.
2: वा,
1: कवितेला म्हटलं कागबाई रुसलीस एरवी पानावर खुदकन हसलीस. कवितेला म्हटलं कागबाई रुसलीस एरवी पानावर खुदकन हसलीस, आज काही बिनसलं का तुझे का काही चुकलेच का माझे.
2: वा,
1: कविताही होती थोडी पेचात म्हणाली मी तरी काय करू काही बसेना कोशात. विषयांचा झाला भडीमार माझ्यावर एका मागून एक गुंता नाक्यावर.
2: खरं,

0: राजकारण्यांनी वाढवून ठेवल्या खुर्च्या, राजकारण्यांनी वाढवून ठेवल्या खुर्च्या, कुणावर लिहू आता, झोंबतील साऱ्यांनाच मिरच्या. पावसाने तर सारा धुमाकूळ घातला, पावसाने तर सारा धुमाकूळ घातला, मग त्याचे कौतुक करू मी कशाला. प्रेमावर आता माझा नाही विश्वास, प्रेमावर आता माझा नाही विश्वास, इथे फक्त घ्यायचाय मला मोकळा श्वास. शेतकऱ्यांची व्यथा सरता सरेना, शेतकऱ्यांची व्यथा सरता सरेना, लिहून पाने भरली तरी दुष्काळ काही संपेना.
1: खरं
0: अबला नारी सबला नारी, निव्वळ नारेबाजी हो, अबला नारी सबला नारी, निव्वळ नारेबाजी, इथे कॅन्डल मार्चची नुसती निघते वारी. किती हे विषय किती हे आशय, किती हे विषय किती हे आशय, म्हणून थोडं थांबावं म्हणते, म्हणून थोडं थांबावं म्हणते, विचारांना आवर घालावं म्हणते.
1: बर,
0: म्हणून थोडं थांबावं म्हणते, विचारांना आवर घालावं म्हणते. होऊ दे मग विचारांचा अतिरेक माझ्यावर, होऊ दे मग विचारांचा अतिरेक माझ्यावर, मग कविता उसळून येईल अलगद कागदांच्या किनाऱ्यावर, अलगद कागदांच्या किनाऱ्यावर.
1: खरंच अगदी सगळ्यात म्हणजे समाजात जे जे घडत असतं ते कसं आपण उतरवायचं म्हणजे आपल्या लेखणीतून, असं अशावर तुमची कविता आणि खूप सुंदर शब्दांची मांडणी होती आणि खूप छान वाटली कविता. तर आपण इथे आज कवितांच्या या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि कवितांना घेऊन आणि आपल्या कविता आपण इथं सादर केलेत.
0: खरंच म्हणजे आजचा कार्यक्रम मी धन्यवाद देते आमच्या केली कन्सू 90.4 FM की त्यांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं आहे. आणि मला एकच सांगायचं वाटेल की प्रत्येकामध्ये एक कवी दडलेला असतो.
1: हो ना, खरं आहे.
0: फक्त शब्दांना आणि तुमच्या भावनांना पानावर उतरवायचं आहे आणि व्यक्त व्हा. मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना की व्यक्त व्हा हे एकच असं माध्यम आहे जे लिखाणाचं, की त्यातून तुम्ही व्यक्त होऊ शकता तुमच्या भावना किंवा समाजात जे घडत आहे आज ते सुद्धा. या आपल्या भावना जर तुम्ही पानावर उतरल्या तर तुम्ही व्यक्त होऊ शकता. आणि तुम्हाला असे खूप समूह आहेत, जसं आपला बाग परिवार आहे, आम्ही तिथं महिन्याला एकदा कार्यक्रम घेतो कवितांचे आणि त्यातून आम्ही प्रत्येकांच्या कविता सादर होतात आणि त्यातून काहीतरी नवीन शिकावं असं आपला उद्देश आहे. आणखी एक असे भरपूर समूह आहेत आपल्या बेळगाव शहरात. आता संमेलनांचं
1: मांदियाळी
0: चालू आहे, कारण डिसेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत संमेलन होत असतात. आणि एक सांगायचं मला आहे की महाराष्ट्रापेक्षा सुद्धा बेळगावमध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण असू दे किंवा स्थानिक असू दे संमेलन भरवले जातात आणि हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला
1: अभिमानाची गोष्ट आहे आणि सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आपण 3 तारखेला साजरा केला आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत असं मला वाटतं.
0: हो, आणि आता महिला दिन सुद्धा येत आहे आणि त्या अनुषंगाने बघा ना की आपल्या ज्या आजच्या कविता होत्या या स्त्री वर्गालाच उद्देशून होत्या आणि मला वाटते की त्यांच्यासाठीच होत्या.
1: आणि महिलांसाठी एक खास मला सांगावं असं वाटतं रोशनी इथे, की प्रत्येक महिलांमध्ये कलागुण हे असतातच, पण काहींचे बाहेर येतात काहींचे येत नाहीत. पण त्या स्त्रियांनी आज आपल्याला पाहिजे की काहीतरी आपण करावं, समाजात काहीतरी आपण करायचं ऋण आपल्यावर असतं आणि समाज सुधारण्यासाठी किंवा राष्ट्रनिर्मिती होण्यासाठी. तर प्रत्येक स्त्रीने आपल्यातील जो कलागुण आहे जो असतो तो आपण काय करावं, जागृत अवस्थेत आणावा. म्हणजे कोणी कलाकुसर म्हणा किंवा कोणी लिहितं, कोणी नृत्य करतं, कोणी गायन गातं, तर हे सर्व त्यांनी करावं. आपल्यात जो एक ऍक्टर किंवा एक कला दडलेली आहे ती बाहेर आणावी आणि आपण खुश राहावं आणि प्रेरणादायी सदैव असावं, असा संदेश मी महिलांना देऊ इच्छिते.
0: अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं की नवा संकल्प करूयातच आपण आणि माझ्यासोबत जे श्रोते वर्ग आहेत त्यांनी सुद्धा मला वाटतं की असा संकल्प घेतला पाहिजे की आयुष्य खूप थोडं आणि शॉर्ट आहे हो,
1: ते
0: छान आणि अगदी भरभरून जगलं पाहिजे. आणि त्यासाठी ना आपले छंद जोपासा काय आणि चहा, कारण यामधूनच कसं आहे माहित आहे तुम्हाला रिचार्ज होतो आपली बॉडी,
1: उत्साही राहू शकतो.
0: उत्साह म्हणजे मला वाटतं की फक्त वयाला मर्यादा नाही, ती पळत सुटतंय वय आपलं, पण त्याला मानलंच नको पाहिजे ना. जस्ट नंबर, एज इज अ जस्ट नंबर. तुम्ही फक्त नंबर समजा काय आणि तुमचं मन तरुण ठेवा आणि हे तरुण ठेवायचं काम तुमचे छंद तुमची हॉबी जोपासा आणि
1: हे आपल्या हातात आहे,
0: हे आपल्या हातात आहे. आणि प्रत्येकाने एक ना तरी एक दिवस किंवा दिवसभरातला एक तास तरी स्वतःसाठी काढावा.
1: खरंय,
0: प्रत्येकाने स्त्री असू दे पुरुष असू दे स्वतःसाठी काढावा आणि स्वतःवर प्रेम करावं.
1: हे
0: महत्वाचं आहे की स्वतःवर प्रेम करावं,
1: स्वतःवरील
0: प्रेम. आणि खरंच मनीषा, आजच्या आज आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एवढं सांगून आजचा हा कार्यक्रम आम्ही इथंच संपवतो. पुन्हा एकदा भेटू लवकरच. धन्यवाद.
1: मी प्राध्यापिका मनीषा नाळगोडा.
0: मी रोशनी हुंद्रे, कवयित्री लेखिका. परत एकदा आपल्या भेटीस पुन्हा एकदा येऊ.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. रोशनी हुंद्रे आणि प्रोफेसर मनीषा नाळगोडा आपल्यासोबत होत्या, ज्यांनी स्वतःच्या लेखनातील कविता आपल्या समोर सादर केलेल्या आहेत. कसा होता आजचा भाग कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
3: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हां, पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

मोठ देवा कीर्ती तुझी भारी, डंक तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी।

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: ಭಾರತ ಬಂದಾವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್. ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿ4 ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: ಭಾರತ ಬಂಧವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಾರ್. ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿಫಾಲ್ಟ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ. ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಾರಾಯಣ್ ಗಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: ಬಂದಾವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್ ಈ ಬಾರಿ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ. ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮಧು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿಫಾಲ್ಟ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पिलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस

0: गोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.
1: ಬಂದಾವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸರ್, ಈ ಬಾರಿಯ ದೀಪಾವಳಿಯನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಪ್ರಕಾಶಮಯ ಹಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿಸಿ, ಏಕೆಂದರೆ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಡಿಫಾರ್ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಕೊಡುಗೆ. ಚಿನ್ನದ ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 40% ರಿಯಾಯಿತಿ, ವಜ್ರಾಭರಣಗಳ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ 50% ರಿಯಾಯಿತಿ, ಜೊತೆಗೆ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯ ಉಚಿತ. ಹಾಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಯಾರಿಕೆ ಶುಲ್ಕದ ಮೇಲೆ ಪಡೆಯಿರಿ ವಿಶೇಷ 50% ರಿಯಾಯಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಬದಲಾಯಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಅದು ಯಾವುದೇ ಕಡಿತವಿಲ್ಲದೆ ಕೊಡುಗೆ November 22 ಮಾತ್ರ. ಇನ್ನೇಕೆ ತಡ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೀರಿ? ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಫ್ ಮತ್ತು ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣ ಮಹಿಷದತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

बेळगावमधील केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी। फोन नंबर 08312444444 extension 4327।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH+MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी। फोन नंबर 08312444444 extension 4327।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।